नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोती आणि आपण ट्यून केला आहे रेडिओ मन भाव 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोती आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: शिवनेरी गडावर जलम शिवाचा झाला हो जी जी
1: शिवाचा झाला हो जी जी शिवाचा झाला हो जी जी
0: लेण्याद्री गणान पाटी

0: खडकात केल खोद काम दगडात मंडपी खांब दगडात मंडपी खांब वाघशिंव हाती लई मोठ दगडात भव्य मुकवट गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा
1: ध्यास पार्वतीचा
0: अन गिरजात मज हाती न

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

0: मी विभूती
1: आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
2: श्रोते हो, रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट।

रामकृष्ण हरी। समज हा साखरेप्रमाणे तर गैरसमज हा मिठाप्रमाणे असतो। जीवनाच्या दुधात काय टाकावे हे ज्याचे त्याने ठरवावे। कुणीतरी कुणाबद्दल काही सांगितले म्हणून तेच खरे असे मानू नका, अनुभवाने खात्री करा। जीवनाच्या दुधाला गोडी आल्याशिवाय राहणार नाही। माणूस हा बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंगातील सौंदर्याने श्रीमंत असला पाहिजे, कारण बाह्य सौंदर्य हे वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जाते, पण अंतरंगातील सौंदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासापर्यंत माणुसकीने वागायला शिकवते। रामकृष्ण।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात शुभ दिन आयोरे आरजे शुभांगी सोबत। आज 17 मे हा दिवस आधुनिक युगातील संवादाच्या क्रांतीचा दिवस आहे। जागतिक दूरसंचार आणि माहिती संस्था दिवस, वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे, जगाला जवळ आणणाऱ्या इंटरनेट आणि फोनच्या तंत्रज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। जागतिक उच्च रक्तदाब दिवस, वर्ल्ड हायपरटेन्शन डे, बदलत्या जीवनशैलीत आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा आणि सायलेंट किलर समजल्या जाणाऱ्या हाय बीपीबद्दल जागरूक होण्याचा हा दिवस। राजा राम मोहन रॉय स्मरण। आधुनिक भारताचे जनक आणि थोर समाज सुधारक ज्यांनी सती प्रथा बंद करण्यासाठी लढा दिला, त्यांच्या विचारांचे आज विशेष स्मरण केलं जातं। त्यांच्या जयंतीचं औचित्य मे महिन्यात अनेकदा साधलं जातं। तर पुण्यतिथी, बॅरिस्टर विठ्ठलभाई पटेल, थोर स्वातंत्र्य सेनानी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे हे थोरले बंधू, यांची आज पुण्यतिथी। पंकज उधास। आपल्या गझलांनी रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या महान गायकाच्या आठवणींना आज उजाळा दिला जातो। एका बापाने आपल्या मुलाला खूप महागडा फोन घेऊन दिला। मुलगा दिवसभर फोनवर जगाशी बोलत असे, पण बाजूलाच बसलेल्या बापाशी मात्र 2 शब्दही बोलत नव्हता। एक दिवस फोन बंद पडला, मुलगा अस्वस्थ झाला। तेव्हा वडील म्हणाले, बाळा, तुझ्या फोनचं नेटवर्क तुटलं म्हणून तू अस्वस्थ आहेस, पण आपल्यातील मनांचं नेटवर्क गेल्या अनेक दिवसापासून तुटलं आहे रे, त्याचं काय? मुलाला आपली चूक उमगली। तंत्रज्ञानाने आपण जगाच्या जवळ गेलो आहोत, पण आपल्या माणसांपासून दूर तर जात नाहीत ना, हे तपासा। संवाद हा मनांना जोडणारा असावा, तेव्हा प्रत्येक दिवस हा शुभ असतो। ज्या दिवशी तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनपेक्षा माणसांच्या डोळ्यात बघून आपुलकीने बोलता, तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो। तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी करा, पण नात्यांची ऊब जपण्यासाठी माणसांशी थेट संवाद साधा। आज दूरसंचार दिनानिमित्त एका अशा व्यक्तीला फोन करा ज्याच्याशी तुमचा संवाद तुटलेला आहे। सुट्टीचा हा रविवार आनंदाने घालवा, आरोग्याची काळजी घ्या आणि ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रीराम समर्थ 17 मे. मी भगवंताचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी. आपल्याला काही हवे असे वाटले आणि ते तसे झाले नाही म्हणजे तळमळ लागते, परंतु सर्व परमात्माच करतो आहे असे मानले म्हणजे काळजीचे कारण उरत नाही. आपण देव आहे असे म्हणतो, पण आपला तो खरा विश्वास आहे का? एखादा मनुष्य बुडायला लागला म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी हा आपल्याला चालील असा त्याला विश्वास वाटतो आणि तो त्याला धरून आपणही त्याच्याबरोबर बुडतो. म्हणून म्हणतो, देव आहे असा आपला खरा विश्वास नसतो, आपण नुसते तोंडाने म्हणतो एवढेच. नाहीतर आपल्याला काळजी का वाटावी? प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला तरी आपल्या मागची काळजी आणि सुखदुःखे संपणार नाहीत. याचे कारण म्हणजे परमेश्वरावरचा आपला विश्वासच दळमळीत असतो. वास्तविक परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदुःख मानण्याचे कारण नाही. परमेश्वर सर्वव्यापी आहे, तो जसा माझ्यात आहे तसा दुसऱ्यातही आहे. म्हणून दुसऱ्याने काहीही केले तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचे कारण नाही. तरी अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने साधते. म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा. परमेश्वराला शरण जाऊन मला तसे वागण्याची बुद्धी द्यावी म्हणून त्याची प्रार्थना करावी. मनाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी लागेल. लहान मुलांना शाळेत जाण्याकरता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते. मुलीला प्रथम सासरी पाठवतानाही तसेच करावे लागते. आपण थोडा तरी नियम करावा. उदाहरणार्थ जेवायच्या आधी, रात्री निसताना, सकाळी उठताना नाम घ्यायचेच, भगवंताची आठवण करायचीच. असे केले तर ते आयुष्यात फार उपयोगी पडेल. प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करीत जावा, पण मला भगवंत हवा असे म्हणत जावे. मनामध्ये भगवंताची आस ठेवावी म्हणजे ती हळूहळू वाढत जाईल आणि तिचे पर्यावसान ध्यासामध्ये होईल. समजा एखाद्या माणसाला घर बांधायचे आहे, मला घर बांधायचे आहे असे तो म्हणत जातो आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो. दागिने करायची वेळ आली तर ते नको म्हणतो, कारण पुढे घर बांधायचे आहे. हे जसे खरे त्याचप्रमाणे भगवंत मला हवा असे नुसते म्हणत गेल्याने देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरफटून न जाता विषय बेताने भोगेल. खरा ध्यास लागल्यावर ती वस्तू मिळाल्या वाचून चैन पडणारच नाही. ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण अद्ययावत सिंचन पद्धती ज्या आहेत त्यांचं महत्त्व समजून घेतलेलं आहे. विशेषतः ठिबक सिंचनाचं काय महत्त्व आहे ते समजून घेऊन आज बऱ्याच लोकांनी आपल्या विविध ज्या हाय व्हॅल्यू क्रॉप किंवा अतिशय महत्त्वाची जी पिकं आहेत ज्याच्यामधून पैसा होऊ शकतो अशा पिकामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करणं सुरू केलेलं आहे. परंतु ठिबक सिंचनाचा वापर वाढल्याच्या नंतर ठिबक सिंचन संचाची देखभाल ही बाब आपल्याला प्रकर्षानं समोर येत आहे. त्या अनुषंगानं काही टिप्स आपण आज समजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये ठिबक सिंचनाची देखभाल ही बाब जेव्हा म्हणतो आपण, तर साधारणतः ठिबक सिंचन सुरू असताना घ्यावयाची काळजी, गाळणी यंत्राची देखभालीची काळजी आणि ठिबक सिंचन बंद करताना घ्यावयाची काळजी अशा तीन भागामध्ये आपण याचं विभाजन करू शकतो. तर ठिबक सिंचन सुरू असताना आपण जर विचार केला तर ठिबक सिंचन संचातील व्हॉल्व जे आहेत, पाणी मापक आणि दाब मापक जे आहेत ते व्यवस्थित काम करतात की नाही हे तपासणं, व्हॉल्वमध्ये गळती असल्यास दुरुस्ती करणं, पाणी मापक दाब मापक व्यवस्थित काम करीत नसल्यास त्याला बदलून घेणं, ह्या बाबी आपण त्याच्यामध्ये प्रकर्षानं काळजी घ्यायला पाहिजे. जाळीच्या गाळणी यंत्रात जाळी व्यवस्थित बसलेली आहे की नाही, जाळी फाटली असेल तर नवीन बसवायची आहे का किंवा बसवायची असेल तर कधी बसवायची, रबर जे सील्स असतात ते रबर सील्स व्यवस्थित धुतलेले आहेत का, वाळूच्या गाळणी यंत्रात वाळू योग्य प्रमाणात आहे की नाही, ह्या सर्व बाबी आपण तपासल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगानं तपासून ज्या आवश्यक बाबी आहेत त्या करायला पाहिजेत. लॅटरल्स जे आहेत ज्याला उपनळ्या म्हणतो आपण, त्या संपूर्ण लांबीपर्यंत तपासून घ्यायला पाहिजेत. लॅटरल्सवर ड्रिपर्स आहेत का, नसतील तर ते का नाहीत हे सुद्धा आपण तपासून घ्यायला पाहिजे, नाही तर बऱ्याच वेळा अडचण निर्माण होते. कधी कधी लॅटरल्सला छिद्र असतात आणि त्याच्यामुळं जे आहे ही छिद्र बंद जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा जसं पाहिजे तसा परिणाम मिळत नाही, म्हणून ही छिद्रं आपण गुफ प्लगच्या सहाय्यानं बंद केली पाहिजेत. लॅटरल्स शेतामध्ये व्यवस्थित टाकल्या पाहिजेत. मुख्य नळी जी आहे, उपनळी आहे आणि लॅटरल्स ह्या वेळोवेळी स्वच्छ करून घेतल्या पाहिजेत. ठिबक सिंचन संचातील व्हॉल्वला वंगण तेलसुद्धा आपण दिलं पाहिजे. जसं आपण ठिबक सिंचन सुरू करताना काळजी घेतो तसं गाळणी यंत्राची देखभालसुद्धा फार महत्त्वाची आहे. वाळूचं व जाळीचं दोन्ही गाळणी यंत्र जे आहेत आठवड्यातून एक वेळा स्वच्छ केले पाहिजेत. वाळूचं गाळणी यंत्र साफ करण्याकरता नेहमीप्रमाणे वाहत असलेल्या प्रवाहाची दिशा जी आहे ती उलट करून गाळणी यंत्र स्वच्छ करायला पाहिजे. गाळणी यंत्रातील वाळूमध्ये जास्त प्रमाणात घाण अडकलेली असेल तर गाळणी यंत्राचे जे झाकण आहे ते उघडून वाळू आपण स्वच्छ करून घेतली पाहिजे. वाळूचं गाळणी यंत्र स्वच्छ करताना पाण्यासोबत वाळू वाहून जाणार नाही याचीसुद्धा खबरदारी घ्यायला पाहिजे. वाळू गाळणी यंत्रातील वाळूचं प्रमाण कमी जर झालं तर त्यामध्ये वाळूसुद्धा वापरायला पाहिजे. जाळीच्या गाळणी यंत्राचा जो ड्रेन हॉल आहे तो उघडून जाळीमध्ये अडकलेला जो घाण आहे ती आपण काढून टाकायला पाहिजे. गाळणी यंत्राच्या दोन्ही बाजूची जी रबर सील असतात ती काढून उलटी करून स्वच्छ धुवून पुन्हा जाळीवर जी आहे ती घट्ट बसवली पाहिजेत. नाही तर कधी कधी काय होतं, असं जर केलं नाही तर पाण्याच्या दाबामुळे सैल भागातून न गाळलेलं जे पाणी आहे ती पुढे जाण्याची शक्यता असते आणि ठिबक सिंचन संचातील व्हॉल्व जे आहेत सहजरित्या उघडता व बंद करता याव्यात यासाठी व्हॉल्वला वंगण तेलसुद्धा आपण दिलं पाहिजे. आता ठिबक सिंचन गाळणी यंत्राची जशी महत्त्वाची देखभाल आहे किंवा ठिबक सिंचन सुरू करण्यापूर्वी घ्यावीची काळजी महत्त्वाची आहे, तसं ठिबक सिंचन बंद करताना सुद्धा काळजी घ्यावी लागते. त्याच्यामध्ये मुख्य नळी उपमुख्य नळी जी आहे ती लॅटरल स्वच्छ करून घ्यायची, गाळणी यंत्र स्वच्छ पाण्यानं साफ करून घ्यायचं, संचासोबत खतं देण्याची टाकी असल्यास ती सुद्धा स्वच्छ करायला पाहिजे. ठिबक सिंचन संच वापरत नसेल तर लॅटरल्स काढून ठेवायला पाहिजेत आणि सुरक्षित जागी त्या ज्या आहेत तर त्या आपण साठवून ठेवायला पाहिजे. ठिबक सिंचन संच बंद असताना किंवा नादुरुस्त असेल तर जे विविध घटक आहेत उपनळ्या व्हॉल्व्स इत्यादी दुरुस्त करून घ्यायला पाहिजे आणि ठिबक सिंचन संचास बंद करण्यापूर्वी आम्ल व क्लोरीन प्रक्रिया सुद्धा शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करायला पाहिजे. शेतकरी बंधूंनो, ही झाली पायाभूत माहिती. याविषयी विस्तृत तांत्रिक मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र याचे जे कृषी अभियांत्रिकी शाखेचे प्रमुख आहेत किंवा कृषी विद्यापीठामधले जे कृषी अभियंते आहेत यांच्याकडे संपर्क करा आणि अधिक माहिती घ्या. नमस्कार.
1: कृषी संदेश.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

سکا سب کتا منا جنرا

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: suco, suco!
1: Ai, ai, ai, करूं मैं क्या, suco, suco! Ai, ai!

0: റേഡിയോ മൻഭാവൻ 90.8 FM ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്.
1: लागा गोरी गुजरिया से नेहा हमार होई गवा सारा चौपट मोरा रोजगार

आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

दिल का पर्दा खोल दो जिया ओ जिया जिया कुछ बोल दो अरे ओ

Bakayoka baka. Oh,

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: अरे क्या है प्यारी,
2: जरा खेल दिखा दे ना.

0: बाबूजी राम राम, नमस्ते बाबूजी। चलो चलो जल्दी चलो चलो चलो। नमस्ते बाबूजी, नमस्ते। चलो चलो चले पहुंचते रुक, चलो चलो पहुंचते, चलो भाग चलो।
1: आपण ट्यून केला आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आपलं खानदेश, आपली माणसं।

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 एफएम, ऑलवेज हैड टची।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। आजच्या ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत। ओल्ड इज गोल्ड मध्ये आज आपण ऐकणार आहोत एक सुरेल प्रवास। गीतकार मजरूह सुलतानपुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असं नाव ज्यांनी आपल्या लेखणीनं जवळपास 6 दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं। त्यांचीच काही विशेष गाणी आता आपण ऐकूया। मजरूह सुलतानपुरी यांचं पूर्ण नाव असरार उल हसन खान, जन्म 1 ऑक्टोबर 1919, प्रसिद्ध उर्दू कवी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गीतकार। मजरूह साहेबांनी सुरुवातीला हकीम होण्याचं शिक्षण घेतलं होतं, म्हणजेच डॉक्टर होण्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं, मात्र त्यांना कवितेची ओढ लागली आणि त्यांनी डॉक्टरकी सोडून साहित्याकडे वळण्याचा निर्णय घेतला। 1946 शहाजहाँ या चित्रपटातून त्यांनी गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली। या चित्रपटातलं जब दिल ही टूट गया हे गाणं प्रचंड गाजलं आणि मजरूह सुलतानपुरी हे नाव घराघरात पोचलं। त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांनी बदलत्या काळासोबत स्वतःला बदललं। 50 दशकातील शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी असोत किंवा 70 दशकातील आरडी बर्मन यांची रॉक गाणी असोत किंवा 90 दशकातील पहला नशा सारखी रोमॅन्टिक गाणी असो, त्यांनी प्रत्येक पिढीच्या भावनांना शब्द दिले। मजरूह सुलतानपुरी हे चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानानं सन्मानित झालेले पहिले गीतकार होते। त्यांचे काही गाजलेले चित्रपट म्हणजे CID, चलती का नाम गाडी, तीसरी मंजिल, पाकीजा, यादों की बारात, जो जिता वही सिकंदर। थोडक्यात सांगायचं तर मजरूह सुलतानपुरी हे शब्दांचे असे जादूगार होते ज्यांनी विरह, प्रेम, मैत्री आणि सामाजिक जाणीव या सर्व छटांना आपल्या गीतातूनच अजरामर केलं। रसिक हो, आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत। ज्यांच्या शब्दांनी बॉलिवूडचा सुवर्णकाळ सजला, ज्यांनी कधी विरहाच्या वेदना मांडल्या तर कधी प्रेमाचा हळुवार ओलावा, असे थोर गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतांची मैफिल घेऊन मी आज आली आहे ओल्ड इज गोल्डमध्ये। साध्या शब्दातून खोल अर्थ सांगण्याची त्यांची कला आजही आपल्याला मंत्रमुग्ध करते। चला तर मग सुरू करूया हा सुरेल प्रवास। सुरुवातीला ऐकूया गाणं इन्ही लोगोने ले लीना दुपट्टा मेरा, चित्रपट पाकीजा, गायिका लता मंगेशकर। मजरूह साहेबांनी या गाण्यातून लखनवी नजाकत शब्दात उतरवली आहे। हे गाणं आजही तितकंच फ्रेश आणि एव्हरग्रीन वाटतं।

यादव की बारा रफी आणि आशा गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीचं हे आयकॉनिक सॉन्ग, हे एक एव्हरग्रीन रोमॅन्टिक गाणं मानलं जातं.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर पापा कहते है बड़ा नाम करेगा, कयामत से कयामत तक चित्रपटातलं उदित नारायण यांनी गायलेलं हे गाणं नव्या पिढीसाठी मजरूह सुलतानपुरी यांनी किती तरुण विचार मांडलेत बघा ना या गाण्यातून. उत्तम उदाहरण या गाण्याने उदित नारायण.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: आराधना चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर या गाण्यातली शब्दांची गुंफण आणि किशोरदांचा आवाज यामुळे हे गाणं भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरलं. ऐकूया हे खास गाणं.

0: 90.8 FM, always heart touching.
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड मध्ये चलती का नाम गाडी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकूया. ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा सुरेल प्रवास. एक अतिशय मजेशीर आणि खट्याळ असं हे गाणं पावसाच्या पार्श्वभूमीवर शब्दांची जादू मजरूह साहेबांनी उत्तम या गाण्यातून साधलेली आहे.

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही प्रेमी युगलांच्या ओठावर असतं. ऐकूया हे खास गाणं, मेरे जीवनसाथी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं.

0: ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, शब्दांचा प्रवास इथेच थांबत नाही, कारण मजरूह सुलतानपुरी यांची गाणी काळाच्या पलीकडे जाणारी आहेत। त्यांनी 5 दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीने चित्रपटसृष्टीला समृद्ध केलं। त्यांच्या या आठवणींना उजाळा देत आजची ही मैफल अशीच रंगतदार करूया। यानंतर ऐकूया आर पार या चित्रपटातलं गीता दत्त यांनी गायलेलं हे खास गाणं। गुरुदत्त यांच्या चित्रपटातील हे क्लासिक गाणं आजही ताल धरायला लावतं।

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये ऐकूया विनोद आणि प्रेम यांचा सुंदर संगम या गाण्याच्या शब्दात दिसतो. ते म्हणजे चलती का नाम गाडी या चित्रपटातलं हाल कैसा है जनाब का हे गाणं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ऐकूया पिया तू अब तो आजा, कारवा चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं। हे कॅबरेट सॉन्ग असून मजरूह साहेबांनी यात पाश्चात्य ढब आणली।

देखो देखो वो आ गया।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात ऐकूया शम्मी कपूर यांची ऊर्जा आणि मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द. यामुळं हे गाणं विशेष गाजलं. ते गाणं म्हणजे दिवाना मुझसा नाही, चित्रपट तिसरी मंजिल, गायक कलाकार मोहम्मद रफी.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आरडी बर्मन यांच्या संगीतानं सजलेलं हे एक अत्यंत एनर्जेटिक गाणं. चित्रपट द ट्रेन, गायक कलाकार मोहम्मद रफी.

यानंतर आता आपण ऐकणार आहोत नौशाद साहेबांच्या संगीतातील हे गाणं शास्त्रीय सुरांवर आधारित असलेलं बैजू बावरा या चित्रपटातलं बचपन की मोहब्बत आपल्या स्वरांनी स्वरबद्ध केलंय लता मंगेशकर यांनी.

यानंतर मिलन चित्रपटातलं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे खास गाणं तुमच्यासाठी. ग्रामीण भाषेचा आणि निसर्गाचा सुंदर वापर या गाण्यात केलेला आपल्याला दिसतो. ऐकूया हे खास गाणं.

0: करे शोर।
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा, शोर नहीं, शोर, शोर, शोर।

मित्रांनो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आता आपण ऐकूया ज्वेल थीप चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं. या गाण्यातून एक वेगळ्या प्रकारचा गूढपणा आणि मोहकता जाणवते.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभंगी सोबत. तर रसिक हो, गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची ही गाणी, यांचा हा सुरेल प्रवास आपण ऐकतोय. त्यांच्या लेखणीत अशी जादू होती की ती प्रत्येक पिढीला आपलीशी वाटते, मग ती 50s च्या दशकातली शास्त्रीय गाणी असोत किंवा 90s च्या दशकातली पहला नशा. त्यांच्या शब्दांनी भारतीय संगीत विश्व अधिक समृद्ध केलं. यानंतर या कार्यक्रमात आता आपण ऐकूया शम्मी कपूर यांचा डान्स आणि आर डी बर्मन यांचं संगीत, याचा हा धमाका आहे. मजरूह साहेबांनी या गाण्यात अशा शब्दांची रचना केली आहे जे आजही क्लब गाण्यांमध्ये आघाडीवर आहे. गायक कलाकार मोहम्मद रफी आणि आशा भोसले.

श्रोते हो, मैत्री आणि त्यागाची ही गाथा आहे. या गाण्यासाठी मजरूह साहेबांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकार हा पुरस्कार मिळाला होता. हे गाणं आजही काळजाला भिडतं. ते म्हणजे दोस्ती या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे.

यानंतर आता आपण ऐकूया यादो की बारात या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गाणं। हे एक हाय एनर्जी सॉन्ग आहे। आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीनं या गाण्यातून एक नवा ट्रेंड सेट केला होता, जो आजही रिमिक्सच्या जगात तितकाच लोकप्रिय आहे।

0: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये. आज आपण ऐकली गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची काही अवीट गोडी असलेली गाणी. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर आम्हाला कळवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433. या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला ते नक्की कळवा. तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे मेसेज सुद्धा पाठवू शकता. नक्कीच तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल अशी आशा करते. तेव्हा मी आरजे शुभांगी आता तुमचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आप सुन रहे हो रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
0: नमस्कार श्रोते हो, ओल्ड इज गोल्डच्या या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत. आज आपण अशा एका जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारतीय चित्रपट संगीताचा चेहरा मोहरा बदलला. ती जोडी म्हणजे शंकर जय किशन. त्यांच्या संगीतात पाश्चात्य वाद्यांचा थाट असायचा आणि भारतीय रागांची गोडीसुद्धा. चला तर मग या गाण्यांचा प्रवास सुरू करूया. आर के फिल्म्स आणि शंकर जय किशन यांच्या युगाची ही सुरुवात. चित्रपट बरसात, जिया बेकरार है.

मित्रांनो, 1949 साली बरसात आला आणि एका रात्रीत ही जोडी सुपरस्टार झाली. लता दीदींचा आवाज आणि शैलेंद्रजींचे शब्द ऐकूया हे एव्हरग्रीन सॉन्ग.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: या गाण्यातील बँजो वाद्याचा वापर जयकिशनजींनी इतका प्रभावी केलाय की ते घरोघरी वाजायलाच लागले. ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया आवारा चित्रपटातलं

हे गाणं फक्त भारतात नाही तर रशिया चीनमध्ये सुद्धा तितकंच गाजलंय. काय राव, आज कुठेही आवारा हूं वाजलं की पाय आपोआप थरकायला लागतात ना. नक्कीच, तर ऐकूया हे बेफिकीर गाणं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 एफ एम ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगी सोबत. जागतिकीकरणाचं पहिलं गाणं म्हणता येईल ते म्हणजे मेरा जूता है जापानी. शैलेंद्र यांच्या शब्दातून भारतीयत्वाची ओळख यात दिसते.

नमस्कार श्रोते हो, भारतीय सिनेमातला पहिला ड्रीम सिक्वेन्स या 9 मिनिटाच्या गाण्यासाठी शंकरजींनी अफाट मेहनत घेतली होती. ते गाणं म्हणजे घर आया मेरा परदेसी. पुन्हा एकदा आवारा चित्रपटातलं हे गाणं.

श्रोते हो, यानंतर हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचा रोमॅन्टिक ड्युएट आत्ता आपण ऐकणार आहोत. आजही प्रेमी जीवांच्या ओठावर असलेलं हे तरल गाणं. याद किया दिल ने कहा हो तुम, पतिता चित्रपटातलं 1953 सालचं हे गाणं.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। राज कपूर आणि नरगिस यांची शेवटची जोडी असलेला हा चित्रपट, तो म्हणजे चोरी चोरी 1956। ये रात भीगी भीगी या गाण्यातून पावसाची एक वेगळीच नशा आपल्याला अनुभवता येते।
2: सुपरहिट गाने इस चैनल पर ही है सुनहरे गाने और कुछ यादें। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन।

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, यानंतर शास्त्रीय संगीतावर शंकरजींची किती पकड होती याचं हे उत्तम उदाहरण. राग अडाणावर आधारित हे गाणं लताजींनी अजरामर केलंय. मनमोहना बडे झूठ सीमा चित्रपटातलं हे गाणं, 1955 दशकातलं हे गाणं.

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, प्रत्येकाला माहिती आहे मुकेशजींचा दर्दभरा आवाज आणि राज कपूर यांचे भाव एक समीकरणच झालं होतं. या गाण्याने चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळवून देण्यात मदत केली. ते गाणं म्हणजे अनाली 1959 चित्रपटातलं सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी सच है दुनिया.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. आपण ऐकताय ओल्ड इज गोल्ड, शम्मी कपूर आणि द याहू स्टाईल. कारण आता वेळ आहे थोडा एक्साइट होण्याची, एंटरटेनमेंट वाढवण्याची. शम्मी कपूर आणि त्यांचं ते प्रसिद्ध याहू, तुम्हाला माहितीये का, हा आवाज शम्मीजींचा नव्हता तर तो प्रयागराज यांनी दिला होता. चाहे कोई मुझे जंगली कहे, जंगली चित्रपटातलं गाणं 1961.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. प्रिन्स चित्रपटातलं हे सुंदर गाणं. आता जरा आठवा तो काळ, डोळे मिटा आणि आपले आठवा तो काळ. शम्मी कपूर यांची ती खास स्टाईल. जयकिशनजींनी या गाण्यात जे संगीत दिलंय ते आजही क्लबमध्ये वाजवलं जातं.

एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग। आणि यानंतर आता आपण ऐकणार आहोत एक खास एव्हर ग्रीन सॉन्ग। ओपी नय्यर यांच्या काळातही शंकर जयकिशन यांनी आपली वेगळी छाप पाडली होती। काश्मीर की कली 1964 दीवाना हुआ बादल हे गाणं, आणि हे गाणं माझंसुद्धा फेवरेट सॉन्ग आहे।

रसिक श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे का, संगम हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याचं शूटिंग परदेशात झालं. यातलं वाद्यांचं ऑर्केस्ट्रेशन आजही अभ्यासाचाच विषय म्हणायला हवा.

1964 मध्ये आलेला संगम हा चित्रपट. मैत्रीत जेव्हा विरह येतो तेव्हा हे गाणं काळजाला स्पर्श करतं, हो ना.

पुन्हा एकदा संगम या चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया. 1964 साली रिलीज झालेला हा चित्रपट मुकेश आणि लता यांचा हा संवादरूपी प्रवास म्हणजे मनोरंजनाचा कळसच.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत। शारदा यांना इंडस्ट्रीत आणण्याचं श्रेय शंकरजींना जातं। हे गाणं त्या काळी खूप गाजलं होतं। ते गाणं होतं तितली उडी। सूरज या चित्रपटातलं हे सुंदर गाणं ऐकूया खास तुमच्यासाठी।

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart-touching.
1: मोहम्मद रफी साहेबांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक. वर्षानुवर्ष हे गाणं मोस्ट पॉप्युलर सॉन्ग ठरलंय आणि आपण विशेष करून म्हणू शकतो की विवाह सोहळ्यामध्ये हे स्पेशली हे आवर्जून हे गाणं जेव्हा वधूवरांची एंट्री होते त्यावेळी हे गाणं नक्कीच प्रत्येक इव्हेंटमध्ये वाजत असतं. ते म्हणजे आलंच असेल लक्षात, ऐकूया.

0: मनसी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही खास गाणी. रसिक श्रोते हो, राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट शंकर जयकिशन यांनी यात आपल्या आयुष्याचं सार ओतलं होतं. तो चित्रपट म्हणजे 1970 सालचा मेरा नाम जोकर.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा ऐकूया मेरा नाम जोकर या चित्रपटातलं ए भाई जरा देख के चलो हे गाणं. मन्ना डे यांचा आवाज आणि तत्वज्ञानाने भरलेले शब्द, जीवनाचं चक्र या गाण्यातून मांडलं गेलेलं आहे. हे खास गाणं तुमच्यासाठी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, शंकर जयकिशन यांच्या संगीताबाबत हे गाणं अगदी खरं ठरतं आणि हो, आपण त्यांना खरंच कधीच विसरू शकणार नाही। पगला कहीं का चित्रपटातलं तुम

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, यानंतर शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही कॉलेज कट्ट्यावर ऐकायला मिळत असतं। लिखे जो खत तुझे, कन्यादान चित्रपटातलं हे सुंदर गाणं।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि रेडिओ हार्ट टचिंग.
1: आणि हे गाणं म्हणजे जयकिशनजींच्या निधनानंतर सुधींनी हे गाणं ठेवलं होतं. मिस्टर नटवरलाल या चित्रपटातलं परदेसिया ये सच है पिया हे गाणं.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आशा भोसले आणि संगीरी यांच्या आवाजामध्ये अंजान यांचं ऐकणार आहोत आणि हे गीत आहे

रामकृष्ण हरी। समज हा साखरेप्रमाणे तर गैरसमज हा मिठाप्रमाणे असतो। जीवनाच्या दुधात काय टाकावे हे ज्याचे त्याने ठरवावे। कुणीतरी कुणाबद्दल काही सांगितले म्हणून तेच खरे असे मानू नका, अनुभवाने खात्री करा। जीवनाच्या दुधाला गोडी आल्याशिवाय राहणार नाही। माणूस हा बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंगातील सौंदर्याने श्रीमंत असला पाहिजे, कारण बाह्य सौंदर्य हे वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जाते, पण अंतरंगातील सौंदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासापर्यंत माणुसकीने वागायला शिकवते। रामकृष्ण।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत। आज 17 मे हा दिवस आधुनिक युगातील संवादाच्या क्रांतीचा दिवस आहे। जागतिक दूरसंचार आणि माहिती संस्था दिवस, वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे, जगाला जवळ आणणाऱ्या इंटरनेट आणि फोनच्या तंत्रज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। जागतिक उच्च रक्तदाब दिवस, वर्ल्ड हायपरटेन्शन डे, बदलत्या जीवनशैलीत आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा आणि सायलेंट किलर समजल्या जाणाऱ्या हाय बीपीबद्दल जागरूक होण्याचा हा दिवस। राजा राम मोहन रॉय स्मरण। आधुनिक भारताचे जनक आणि थोर समाज सुधारक ज्यांनी सती प्रथा बंद करण्यासाठी लढा दिला, त्यांच्या विचारांचे आज विशेष स्मरण केलं जातं। त्यांच्या जयंतीचं औचित्य मे महिन्यात अनेकदा साधलं जातं। तर पुण्यतिथी बॅरिस्टर विठ्ठलभाई पटेल, थोर स्वातंत्र्य सेनानी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे हे थोरले बंधू आज पुण्यतिथी। पंकज उधास। आपल्या गझलांनी रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या महान गायकाच्या आठवणींना आज उजाळा दिला जातो। एका बापाने आपल्या मुलाला खूप महागडा फोन घेऊन दिला। मुलगा दिवसभर फोनवर जगाशी बोलत असे, पण बाजूलाच बसलेल्या बापाशी मात्र 2 शब्दही बोलत नव्हता। एक दिवस फोन बंद पडला, मुलगा अस्वस्थ झाला। तेव्हा वडील म्हणाले, बाळा, तुझ्या फोनचं नेटवर्क तुटलं म्हणून तू अस्वस्थ आहेस, पण आपल्यातील मनांचं नेटवर्क गेल्या अनेक दिवसापासून तुटलंय रे, त्याचं काय? मुलाला आपली चूक उमगली। तंत्रज्ञानाने आपण जगाच्या जवळ गेलो आहोत, पण आपल्या माणसांपासून दूर तर जात नाहीत ना, हे तपासा। संवाद हा मनांना जोडणारा असावा, तेव्हा प्रत्येक दिवस हा शुभ असतो। ज्या दिवशी तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनपेक्षा माणसांच्या डोळ्यात बघून आपुलकीने बोलता, तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो। तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी करा, पण नात्यांची ऊब जपण्यासाठी माणसांशी थेट संवाद साधा। आज दूरसंचार दिनानिमित्त एका अशा व्यक्तीला फोन करा ज्याच्याशी तुमचा संवाद तुटलेला आहे। सुट्टीचा हा रविवार आनंदाने घालवा, आरोग्याची काळजी घ्या आणि ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रीराम समर्थ 17 मे. मी भगवंताचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी. आपल्याला काही हवे असे वाटले आणि ते तसे झाले नाही म्हणजे तळमळ लागते, परंतु सर्व परमात्माच करतो आहे असे मानले म्हणजे काळजीचे कारण उरत नाही. आपण देव आहे असे म्हणतो, पण आपला तो खरा विश्वास आहे का? एखादा मनुष्य बुडायला लागला म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी हा आपल्याला चालील असा त्याला विश्वास वाटतो आणि तो त्याला धरून आपणही त्याच्याबरोबर बुडतो. म्हणून म्हणतो, देव आहे असा आपला खरा विश्वास नसतो, आपण नुसते तोंडाने म्हणतो एवढेच. नाहीतर आपल्याला काळजी का वाटावी? प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला तरी आपल्या मागची काळजी आणि सुखदुःखे संपणार नाहीत. याचे कारण म्हणजे परमेश्वरावरचा आपला विश्वासच दळमळीत असतो. वास्तविक परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदुःख मानण्याचे कारण नाही. परमेश्वर सर्वव्यापी आहे, तो जसा माझ्यात आहे तसा दुसऱ्यातही आहे. म्हणून दुसऱ्याने काहीही केले तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचे कारण नाही. तरी अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने साधते. म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा. परमेश्वराला शरण जाऊन मला तसे वागण्याची बुद्धी द्यावी म्हणून त्याची प्रार्थना करावी. मनाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी लागेल. लहान मुलांना शाळेत जाण्याकरता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते. मुलीला प्रथम सासरी पाठवतानाही तसेच करावे लागते. आपण थोडा तरी नियम करावा. उदाहरणार्थ जेवायच्या आधी, रात्री निसताना, सकाळी उठताना नाम घ्यायचेच, भगवंताची आठवण करायचीच, असे केले तर ते आयुष्यात फार उपयोगी पडेल. प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करीत जावा, पण मला भगवंत हवा असे म्हणत जावे. मनामध्ये भगवंताची आस ठेवावी म्हणजे ती हळूहळू वाढत जाईल आणि तिचे पर्यावसान ध्यासामध्ये होईल. समजा एखाद्या माणसाला घर बांधायचे आहे, मला घर बांधायचे आहे असे तो म्हणत जातो आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो. दागिने करायची वेळ आली तर ते नको म्हणतो, कारण पुढे घर बांधायचे आहे. हे जसे खरे, त्याचप्रमाणे भगवंत मला हवा असे नुसते म्हणत गेल्याने देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरफटून न जाता विषय बेताने भोगेल. खरा ध्यास लागल्यावर ती वस्तू मिळाल्या वाचून चैन पडणारच नाही. ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास जाण

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: कृषी संदेश।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण अद्ययावत सिंचन पद्धती ज्या आहेत त्यांचं महत्त्व समजून घेतलेलं आहे. विशेषतः ठिबक सिंचनाचं काय महत्त्व आहे ते समजून घेऊन आज बऱ्याच लोकांनी आपल्या विविध ज्या हाय व्हॅल्यू क्रॉप किंवा अतिशय महत्त्वाची जी पिकं आहेत ज्याच्यामधून पैसा होऊ शकतो अशा पिकामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करणं सुरू केलेलं आहे. परंतु ठिबक सिंचनाचा वापर वाढल्याच्या नंतर ठिबक सिंचन संचाची देखभाल ही बाब आपल्याला प्रकर्षानं समोर येत आहे. त्या अनुषंगानं काही टिप्स आपण आज समजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये ठिबक सिंचनाची देखभाल ही बाब जेव्हा म्हणतो आपण, तर साधारणतः ठिबक सिंचन सुरू असताना घ्यावयाची काळजी, गाळणी यंत्राची देखभालीची काळजी आणि ठिबक सिंचन बंद करताना घ्यावयाची काळजी अशा तीन भागामध्ये आपण याचं विभाजन करू शकतो. तर ठिबक सिंचन सुरू असताना आपण जर विचार केला तर ठिबक सिंचन संचातील व्हॉल्व जे आहेत, पाणी मापक आणि दाब मापक जे आहेत ते व्यवस्थित काम करतात की नाही हे तपासणं, व्हॉल्वमध्ये गळती असल्यास दुरुस्ती करणं, पाणी मापक दाब मापक व्यवस्थित काम करत नसल्यास त्याला बदलून घेणं, ह्या बाबी आपण त्याच्यामध्ये प्रकर्षानं काळजी घ्यायला पाहिजे. जाळीच्या गाळणी यंत्रात जाळी व्यवस्थित बसलेली आहे की नाही, जाळी फाटली असेल तर नवीन बसवायची आहे का किंवा बसवायची नसेल तर कधी बसवायची, रबर जे सील्स असतात ते रबर सील्स व्यवस्थित धुतलेले आहेत का, वाळूच्या गाळणी यंत्रात वाळू योग्य प्रमाणात आहे की नाही, ह्या सर्व बाबी आपण तपासल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगानं तपासून ज्या आवश्यक बाबी आहेत त्या करायला पाहिजेत. लॅटरल्स जे आहेत ज्याला उपनळ्या म्हणतो आपण, त्या संपूर्ण लांबीपर्यंत तपासून घ्यायला पाहिजेत. लॅटरल्सवर ड्रिपर्स आहेत का, नसतील तर ते का नाहीत हे सुद्धा आपण तपासून घ्यायला पाहिजे, नाही तर बऱ्याच वेळा अडचण निर्माण होते. कधी कधी लॅटरल्सला छिद्र असतात आणि त्याच्यामुळं जे आहे ही छिद्र बंद जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा जसं पाहिजे तसा परिणाम मिळत नाही. म्हणून ही छिद्रं आपण गुफ प्लगच्या सहाय्यानं बंद केली पाहिजेत. लॅटरल्स शेतामध्ये व्यवस्थित टाकल्या पाहिजेत. मुख्य नळी जी आहे, उपनळी आहे आणि लॅटरल्स ह्या वेळोवेळी स्वच्छ करून घेतल्या पाहिजेत. ठिबक सिंचन संचातील व्हॉल्वला वंगण तेलसुद्धा आपण दिलं पाहिजे. जसं आपण ठिबक सिंचन सुरू करताना काळजी घेतो तसं गाळणी यंत्राची देखभालसुद्धा फार महत्त्वाची आहे. वाळूचं व जाळीचं दोन्ही गाळणी यंत्र जे आहेत आठवड्यातून एक वेळा स्वच्छ केले पाहिजेत. वाळूचं गाळणी यंत्र साफ करण्याकरता नेहमीप्रमाणे वाहत असलेल्या प्रवाहाची दिशा जी आहे ती उलट करून गाळणी यंत्र स्वच्छ करायला पाहिजे. गाळणी यंत्रातील वाळूमध्ये जास्त प्रमाणात घाण अडकलेली असेल तर गाळणी यंत्राचे जे झाकण आहे ते उघडून वाळू आपण स्वच्छ करून घेतली पाहिजे. वाळूचं गाळणी यंत्र स्वच्छ करताना पाण्याचा नाही यायला पाहिजे. गाळणी यंत्रातील वाळूचं प्रमाण कमी जर वाळूचा जो ड्रेन व्हॉल्व आहे तो उघडून जाळीमध्ये अडकलेलं बाजूची जी रबर सील असते उलटी करून स्वच्छ धुवून, नाही तर कधी कधी काय होतं असं जर ती पुढे जाण्यास शक्यता असते संचातील व्हॉल्वरित्या करता याव्यात यासाठी व्हॉल्वला वंगण तेल सुद्धा आपण दिलं पाहिजे. आता ठिबक सिंचन गाळणी यंत्राची जशी महत्वाची देखभाल आहे किंवा ठिबक सिंचन सुरू करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी महत्वाची आहे, तसं ठिबक सिंचन बंद करताना सुद्धा काळजी घ्यावी लागते. त्याच्यामध्ये मुख्य नळी उपमुख्य नळी जी आहे ती लॅटरल स्वच्छ करून घ्यायची, गाळणी यंत्र स्वच्छ पाण्यानं साफ करून घ्यायचं, संचासोबत खतं देण्याची टाकी असल्यास ती सुद्धा स्वच्छ करायला पाहिजे. ठिबक सिंचन संच वापरत नसेल तर लॅटरल्स काढून ठेवायला पाहिजेत आणि सुरक्षित जागी त्या ज्या आहेत साठवून ठेवायला. ठिबक सिंचन संच बंद असताना विविध घटक आहेत उपनळ्या आणि ठिबक सिंचन क्लोरीन प्रक्रिया सुद्धा शास्त्रांच्या मार्गदर्शनाखाली करायला पाहिजे. शेतकरी बंधूंनो, ही झाली पायाभूत माहिती. याविषयी विस्तृत तांत्रिक मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र याचे जे कृषी अभियांत्रिकी शाखेचे प्रमुख आहेत किंवा कृषी विद्यापीठामधले यांच्याकडे संपर्क करा आणि अधिक माहिती घ्या. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आशा भोसले यांनी गायलेलं उमराव जान या चित्रपटामधलं खय्याम यांच्या संगीताने सजलेलं शेहरे यार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत।

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

हाय हॅलो नमस्कार श्रोते हो, मी आहे रेडिओ मन भवन 90.8 FM ची आरजे शुभांगी आणि आजच्या ओल्ड इज गोल्ड या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण सफर करणार आहोत अशा एका जगात जिथे सुरांचा राजा आणि गळ्यांची राणी एकत्र येतात. होय, आपण बोलतोय किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्याबद्दल. चला तर मग सुरू करूया हा खास शो ओल्ड इज गोल्ड. या गाण्यातील आर्तता आणि संवादात्मक शैली आजही काळजाला भिडते. तेरे बिना जिंदगी से कोई, आंधी चित्रपटातलं हे गाणं. संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार गुलजार. ऐकूया हे खास गाणं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: गाता रहे मेरा दिल. रोमांस आणि निसर्गाचा अप्रतिम संगम असलेलं हे सदाबहार गाणं चित्रपट गाईड, संगीत दिग्दर्शक SD परमन, गीतकार शैलेंद्र.

0: माझे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हाय, मी आरजे स्वरा। आपण ट्यून केले रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
2: साधेपणा आणि भावना, रिपीट, साधेपणा आणि भावनांचा सुंदर आविष्कार। चित्रपट आराधना, संगीत दिग्दर्शक SD बर्मन, गीतकार आनंद बक्षी। कोरा कागज था ये मन मेरा।

0: आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: एक खट्याळ आणि ऊर्जेने भरलेलं गाणं जे ऐकताच पाय थिरकायला लागतात. चित्रपट हिरापन्ना, संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी.

तेरे मेरे मिलन किए रहना। शास्त्रीय बैठक असलेलं आणि मनाला शांतता देणारं हे गाणं चित्रपट अभिमान संगीत दिग्दर्शक एस टी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर।

0: आहे आरजी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टच।
1: प्रिय व्यक्तीच्या येण्यानं आयुष्य कसं उजळून निघतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आंधी चित्रपटातलं हे गाणं। संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार गुलजार।

श्रोते हो, किशोरदांचा तो बिनधास्त आवाज आणि लता दिदींची ती सात्विक सुरावट हे समीकरण म्हणजे भारतीय संगीताचं लेणं आहे. ही गाणी फक्त गाणी नसून एक अनुभव आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. यानंतर आपकी कसम या चित्रपटातलं जय जय शिवशंकर हे गाणं आता आपण ऐकूया. संगीतकार R.D. बर्मन, गीतकार आनंद बक्षी.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, पुन्हा एकदा आपकी कसम या चित्रपटातलं हे छानसं गाणं आपण ऐकूया, करवटे बदलते रहे सारी रात हम। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी।

ओल्ड इज गोल्ड मध्ये यानंतर ऐकूया रॉकी या चित्रपटातलं क्या यही प्यार है. संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी आणि गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर.

0: माझे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ओल्डीज गोल्ड मध्ये यानंतर ऐकूया लव स्टोरी। या चित्रपटातलं हे सुंदर गाणं आता आपण ऐकूया। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आहेत आनंद बक्षी।

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: श्रोते हो, यानंतर अजनबी चित्रपटातलं संगीतकार आर डी बर्मन आणि गीतकार आनंद बक्षी यांचं हे गीत आता आपण ऐकूया।

0: श्रोते हो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात पुढचं गाणं आपण ऐकूया. कालापानी या चित्रपटातलं, संगीतकार आर डी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: यानंतर पुन्हा एकदा आंधी चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया। संगीतकार आर डी बर्मन आणि गीत आहे गुलजार यांचं।

यानंतर जुगनू या चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, आनंद बक्षी यांनी शब्दबद्ध केलेलं गाणं आपण ऐकूया.

0: उमर है
1: छोड़ो बहाना
0: ना।
2: यानंतर बॉम्बे टू गोवा या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता आपण ऐकूया।

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झालेलं ड्रीम गर्ल चित्रपटातलं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकूया.

एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग। यानंतर कामचोर या चित्रपटातलं राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं अंजान यांनी लिहिलेलं हे गाणं आता आपण ऐकूया।

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 वाजता आणि पुनःप्रसारण साय

श्रोते हो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांकी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 वाजता आणि पुनःप्रसारण

0: मित्रांनो, किशोरदांची मस्ती आणि लता दिदींचा गोडवा जेव्हा एकत्र येतो तेव्हा काळ थांबतो. आज आपण त्या सुवर्ण काळाचा प्रवास केला. आर डी बर्मन यांच्या संगीताची जादू आणि या दोन महान गायकांचे स्वर आजही गाणी ऐकताना मन प्रसन्न होतं, हो ना?
1: नमस्कार, मी आहे पुष्कर शिरोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: नमस्कार श्रोते हो, ओल्ड इज गोल्डच्या या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत. आज आपण अशा एका जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारतीय चित्रपट संगीताचा चेहरा मोहरा बदलला. ती जोडी म्हणजे शंकर जय किशन. त्यांच्या संगीतात पाश्चात्य वाद्यांचा थाट असायचा आणि भारतीय रागांची गोडी सुद्धा. चला तर मग या गाण्यांचा प्रवास सुरू करूया. आर के फिल्म्स आणि शंकर जय किशन यांच्या युगाची ही सुरुवात चित्रपट बरसात, जिया बेकरार है

मित्रांनो, 1949 साली बरसात आला आणि एका रात्रीत ही जोडी सुपरस्टार झाली. लता दीदींचा आवाज आणि शैलेंद्रजींचे शब्द ऐकूया हे एव्हरग्रीन सॉन्ग.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: या गाण्यातील बेंजो वाद्याचा वापर जयकिशनजींनी इतका प्रभावी केलाय की ते घरोघरी वाजायलाच लागले. ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया आवारा चित्रपटातलं

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग
1: श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 एफएम ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगी सोबत. जागतिकीकरणाचं पहिलं गाणं म्हणता येईल ते म्हणजे मेरा जूता है जापानी. शैलेंद्र यांच्या शब्दातून भारतीयत्वाची ओळख यात दिसते. नमस्कार श्रोते हो, भारतीय सिनेमातला पहिला ड्रीम सिक्वेन्स या 9 मिनिटाच्या गाण्यासाठी शंकरजींनी अफाट

श्रोते हो, यानंतर हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचा रोमॅन्टिक ड्युएट आत्ता आपण ऐकणार आहोत. आजही प्रेमी जीवांच्या ओठावर असलेलं हे तरल गाणं, याद किया दिल ने कहा हो तुम, पतिता चित्रपटातलं 1953 सालचं हे गाणं.

0: आरसी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण ऐकत आहात रेडिओ मॅट टचिंग। रागीस या जोडी असलेला हा म्हणजे चोरी चोरी 1956 ये भीगी भीगी अनुभवता येते।

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart-touching.
1: श्रोते हो, यानंतर शास्त्रीय संगीतावर शंकरजींची किती पकड होती याचं हे उत्तम उदाहरण. राग अडाणावर आधारित हे गाणं लताजींनी अजरामर केलंय. मनमोहना बडे झूठ सीमा चित्रपटातलं हे गाणं, 1955 दशकातलं हे गाणं.

0: स्वरा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो,

प्रत्येकाला माहितीये मुकेशजींचा दर्दभरा आवाज आणि राज कपूर यांचे भाव एक समीकरणच झालं होतं. या गाण्याने चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळवून देण्यात मदत केली. ते गाणं म्हणजे अनाडी 1959 चित्रपटातलं सबको.

यानंतर दिल अपना और प्रीत पराई 1960 हा खास सिनेमा. या गाण्यासाठी शंकर जयकिशन यांना फिल्मफेअर मिळालं होतं. यातला टायटल ट्रॅक अजीब दास्ता है ये आजही रिमिक्सच्या दुनियेतही अव्वल आहे.

शम्मिक एंटरटेनमेंट वाढवू. तुम्हाला माहिती आहे आज शम्मिक प्रयागराज आहे कोई मुझे जंगली कहे, जंगली चित्रपटातलं गाणं.

श्रोते हो, यानंतर ऐकूया एक खास सुंदर असं गाणं. एकाच गाण्याचे रफी आणि लता असे दोन व्हर्जन, दोन्ही सुद्धा तितकेच लोकप्रिय. ते गाणं म्हणजे

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. प्रिन्स चित्रपटातलं हे सुंदर गाणं. हा, आता जरा आठवा तो काळ, डोळे मिटा आणि आपले आठवा तो काळ. शम्मी कपूर यांची ती खास स्टाईल. जयकिशनजींनी या गाण्यात जे संगीत दिलंय ते आजही क्लबमध्ये वाजवलं जातं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: आणि यानंतर आता आपण ऐकणार आहोत एक खास एव्हर ग्रीन सॉन्ग. ओ पी नय्यर यांच्या काळातही शंकर जयकिशन यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. काश्मीर की कली 1964 दिवाना हुआ बादल हे गाणं, आणि हे गाणं माझंसुद्धा फेवरेट सॉन्ग आहे.

0: आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ब्रह्मचारी चित्रपटातलं हे गाणं खरं तर दुसऱ्या एका सिनेमासाठी बनवलं गेलं होतं, पण नंतर ते ब्रह्मचारीमध्ये घेतलं गेलं आणि इतिहास घडला. ऐकूया हे सुंदर गाणं.

रसिक श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे का, संगम हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याचं शूटिंग परदेशात झालं. यातलं वाद्यांचं ऑर्केस्ट्रेशन आजही अभ्यासाचाच विषय म्हणायला हवा.

पुन्हा एकदा संगम या चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया. 1964 साली रिलीज झालेला हा चित्रपट मुकेश आणि लता यांचा हा संवादरूपी प्रवास म्हणजे मनोरंजनाचा कळसच.

0: नमस्कार, मी आहे प्रिय आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM हार्ट टचिंग।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगी सोबत। शारदा यांना इंडस्ट्रीत आणण्याचं श्रेय शंकरजींना जातं। हे गाणं त्या काळी खूप गाजलं होतं। ते गाणं होतं तितली उडी। सूरज या चित्रपटातलं हे सुंदर गाणं ऐकूया खास तुमच्यासाठी।

0: रेडिओ मन भवन 90
1: फी साहेबांच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक मोस्ट पॉप्युलर सॉन्ग ठरलंय आणि आपण विशेष करून म्हणू शकतो की विवाह सोहळ्यामध्ये हे स्पेशली हे आवर्जून हे गाणं जेव्हा वधूवरांची एंट्री होते त्यावेळी हे गाणं नक्कीच प्रत्येक इव्हेंटमध्ये वाजत असतं. ते म्हणजे आलंच असेल लक्षात, ऐकूया.

0: से विभूति हाथ रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही खास गाणी। रसिक श्रोते हो, राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट शंकर जयकिशन यांनी यात आपल्या आयुष्याचं सार ओतलं होतं। तो चित्रपट म्हणजे 1970 सालचा मेरा नाम जोकर।

0: गए।
1: श्रोते हो, कार्यक्रमानंतर पुन्हा एकदा ऐकूया मेरा नाम जोकर या चित्रपटातलं ए भाई जरा देख के चलो हे गाणं। मन्नाडे यांचा आवाज आणि तत्वज्ञानाने भरलेले शब्द जीवनाचं चक्र या गाण्यातून मांडलं गेलेलं आहे। हे खास गाणं तुमच्यासाठी।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, शंकर जयकिशन यांच्या संगीताबाबत हे गाणं अगदी खरं ठरतं आणि हो, आपण त्यांना खरंच कधीच विसरू शकणार नाही। पगला कहीं का चित्रपटातलं तुम

0: आरसी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, यानंतर शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही कॉलेज कट्ट्यावर ऐकायला मिळत असतं। लिखे जो खत तुझे, कन्यादान चित्रपटातलं हे सुंदर गाणं।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत मन भावन नाटकचे.
1: आणि जे च्या निधनानंतर सुद्धा शंकरजींनी हे गाणं किंवा हे संगीत पुढे चालू ठेवलं होतं. मिस्टर नटवरलाल या चित्रपटातलं परदेसिया ये सच है पिया हे गाणं.

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही एव्हरग्रीन गाणी. आता ऐकूया जिस देश में गंगा बहती है 1960 या चित्रपटातलं ओ बसंती पवन पागल हे सुंदर गाणं.

0: तर श्रोते हो, हे होतं शंकर जयकिशन यांच्या सुरांचं अथांग विश्व. ही गाणी तर खूप कमी आहेत, त्यांच्याकडे हजारो हिरे आहेत. पण आजच्या शोमध्ये वेळ संपत आली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका महान कलाकाराच्या आठवणी घेऊन, फक्त ओल्ड इज गोल्डमध्ये आरजे शुभांगी सोबत. आता मी आरजे शुभांगी तुमचा निरोप घेतेय. ऐकत रहा ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची आरजे शुभांगी, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. या कार्यक्रमात आज आपण ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले काही निवडक गीतं. हे दोन नाव म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील ऊर्जेचा महासागर. या जोडीने रोमॅन्टिक गाण्यांपासून ते धम्माल मस्तीच्या गाण्यांपर्यंत सगळंच गाजवलंय. तेव्हा सुरुवातीला ऐकूया चलती का नाम गाडी. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, कलाकार किशोर कुमार आणि मधुबाला. झिखेचा खेची आणि भरपूर मस्ती असते तेव्हा हे गाणं ओठांवर येतं. कारच्या इंजिनच्या आवाजात सुरू होणारा हा सुरांचा प्रवास. या गाण्यातील एक विशेष आवाज किशोरदांनी स्वतःच्या कल्पनेतून काढला होता, जो स्क्रिप्टमध्ये नव्हता. ऐकूया हे सुंदर गाणं. हाल

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोतहो, यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकूया चित्रपट खेल खेल में। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार गुलशन बावरा, कलाकार ऋषी कपूर आणि नीतू सिंग। तरुण पिढीचा सळसळता उत्साह आणि आर डी बर्मन यांचे हार्ट टचिंग बीट्स हे गाणं रेकॉर्ड करताना आशाताईंनी किशोरदांना विचारलं होतं, इतकी एनर्जी कुठून आणता? त्यावर किशोरदा म्हणाले होते, फक्त चहा आणि तुमची साथ। तर अशीच साथ तुम्ही सुद्धा आम्हाला देत राहा, ऐकत राहा रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांकी सोबत। ऐकूया सुंदर गाणं एक।

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेली धम्माल गीत. यानंतर कार्यक्रमात ऐकूया चित्रपट पेइंग गेस्ट. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, देव आनंद आणि नूतन यांच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं छोड दो आचल जमाना क्या कहेगा, काळाच्या पुढचं गाणं जिथं प्रेमातला रुसवा फुगवा अत्यंत गोड शब्दात मांडलाय. देवानंद यांच्या स्टाईलला साजेसा आवाज देण्यासाठी किशोरदांनी या गाण्यात अनेक ठिकाणी यॉडलिंगचा हलका स्पर्श सुद्धा दिला आहे. ऐकूया हे सुंदर गाणं.

0: करा, आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM RJ शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आता ऐकूया सीता और गीता या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी यांचं गीत. हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे एव्हरग्रीन गाणं ओ साथी चल. स्केटिंग करताना गायलेलं हे गाणं आजही पिकनिकची आठवण करून देत असतं. गाण्यात जे स्केटिंगचे दृश्य आहे त्यासाठी गाण्याला एक गती म्हणजे पेस देण्याचं काम आशाताईंच्या हरकतींनी यात केलेलं आहे. तेव्हा ऐकूया ब्युटिफुल सॉन्ग.
2: अरे अरे ए ए ए

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो, यानंतर महल या चित्रपटातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं इंदिवर यांचं गीत. यातील कलाकार आहेत देव आनंद आणि आशा पारेख. आखो आखो मे. न बोलता बरंच काही सांगून जाणाऱ्या डोळ्यांची ही संगीतमय गोष्ट. या गाण्यात किशोरदांनी देव आनंद यांच्या अभिनयाला हुबेहूब पकडण्यासाठी मध्येच थोडा श्वास रोखून घातलाय. तुम्ही नक्कीच त्या जागा ओळखाल अशी मी आशा करते. ऐकूया हे खास गाणं.

0: वन पावर 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर तीन देविया या चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, देव आनंद आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत अरे यार मेरी तुम भी हो गजब, एका चालत्या गाडीतलं गाणं जिथे प्रियसीची खोड काढणारा प्रियकर आहे. गाण्याच्या शूटिंग वेळी देव आनंद खरोखर गाडी चालवत होते आणि किशोरदा मागे बसून त्यांना गाण्याच्या ओळी समजावत होते. ऐकूया सुंदर गाणं.

0: ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हॅट टचिंग आरजे शुभांगी सोबत। ओल्ड इज गोल्ड मध्ये पुढचं गाणं ऐकूया, यादो की बारात या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीत दिलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत। यातील कलाकार आहेत तारिक खान आणि नीतू सिंग। ओ मेरी सोनी, गिटारच्या तारांवर छेडलेलं प्रेमाचं एक हळवं सॉन्ग। या गाण्यातील ओ मेरी सोनी ही लाईन आर डी बर्मन यांनी एका इंग्लिश ट्यूनवरून प्रेरणा घेऊन बनवली होती।

0: आणि हा 390 पत्त्याचे
1: नंतर आश्रम इंदिवर तारा प्यार तुम्हारा बंगाली मातीचा सुगंध असलेलं हे गाणं मनाला एक वेगळीच. हे गाणं ओरिजिनल बंगाली गाण्याचं हिंदी व्हर्जन आहे. किशोरदांनी यासाठी विशेष रियाज सुद्धा केला होता.

जवानी दिवानी या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी आणि यातील कलाकार आहेत रणधीर कपूर आणि जया बच्चन. जाने जा ढूंढता फिर रहा, हाय पिचवर गाण्याची आशाताईंची ताकद आणि किशोरदांचा पहाडी आवाज. या गाण्यातील आलाप जो आहे त्यासाठी आशाताईंनी एकाच टेकमध्ये रेकॉर्डिंग पूर्ण केलं होतं.

0: tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart-touching.
1: यानंतर ऐकूया अवतार या चित्रपटातलं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांच्यावर चित्रित झालेलं दिन महिने साल गुजरते जाएंगे हे गाणं ऐकून किशोरदा भावुक झाले होते आणि म्हणाले होते की हे गाणं माझ्या आयुष्याशी मिळतं जुळतंय. काळ बदलतो पण प्रेम तेच राहतं हे सांगणारं एक भावनिक गाणं.

श्रोते हो आपण ट्यून केलाय रेडिओ मनभावन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये ऐकूया पुढचं गाणं, प्रेमातल्या वचनांची ही सुश्राव्य गुंफण. हे गाणं आर डी बर्मन यांच्या सर्वात प्रिय फेवरेट ट्यून पैकी एक होतं. ये वादा रहा ऋषी कपूर आणि टीना मुनीम यांच्यावर चित्रित झालेलं हे स्पेशल गाणं.

इन्स्पायर कार्यक्रमात ऐकूया द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. कलाकार आहेत अमिताभ बच्चन आणि झीनत अमान. व्हेनिसच्या पाण्यात नौकेवर गायलेलं हे गाणं जगभरात प्रसिद्ध झालं. गाण्यातील जो इटालियन आवाज ऐकू येतो तो तिथल्या स्थानिक व्यक्तीचा आहे जो आर डी यांनी स्पॉटवर रेकॉर्ड केला होता. दो लफ्जों की है दिल की कहानी.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: यानंतर ऐकूया काश्मीर की कली या चित्रपटातलं ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं एस एच बिहारी यांचं गीत शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेलं हे खास गाणं इशारो इशारो में दिल लेने वाले. ओपी नय्यर यांचा ताल आणि काश्मीरचं सौंदर्य वा. किशोरदांनी शम्मी कपूर यांच्या एनर्जीला मॅच करण्यासाठी हे गाणं उभं राहून रेकॉर्ड केलं होतं. असे हे खास किस्से आहेत प्रत्येक गाण्यामागचे. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत.

यानंतर कार्यक्रमात ऐकूया अलबेला या चित्रपटातलं सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत किस्मत की हवा कभी नरम कभी गरम. जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं हे खेळ

0: मंडळी हे होते किशोर आणि आशा यांच्या सुरांचे काही मोती. हे फक्त संगीत नाही तर त्या सुवर्ण काळाचा एक जिवंत इतिहास आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: डाउनलोड करिए ओरिजिनल हाई क्वालिटी सॉन्ग्स सारेगामा.com से.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमखलाल या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत गायलं आहे किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी. अंजाण यांच्या गीताला संगीत आहे बप्पी लहिरी यांचं.

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज।

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: सनम तेरी कसम या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. शब्दरचना गुलशन बावरा यांची, संगीतकार राहुल देव वर्मन.

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, अवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

जम तारी जग तारी जाने जाने को।

Vamos.

0: किसी से मोहब्बत ना हो जाए।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभंगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभंगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: रंगी को नारंगी कहे बने दूध को खोए.

0: ऐकलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभंगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.